0: ही आहे सिंध जी दिल ये मटियारे एफएम 91.6 जो आवाज
1: मल कही मारू डूंगर खां भी दादा मियर नहीं का चीज न आहे नकी।